मला पहिला गाऊ ग्रामीण पाकरला बाबा प्रकरण जाय पाती तुका त्याच्यात माली ताण म्हणे शाखाय अंतर पूजा पडे ते बसन जंतर का पाई शोधी ले पखंडा नाम ले जय करंबा मला पहिला मानस खाने करे ने वाद छुरी वगैरह।